अंतरजामी साचा सोए, तेरी टेक तेरा मनतान, ईगा ऊहा तू दीबान, तेरी टेक तेरा परवासा, सगल त्याव है प्रभु गुणतासा, जब जब अंध करे तेरे दासा, सिमर नानक साचे गुणतासा, भैरों महला पंजवां।